0: जिंदगी के अनमोल लम्हे रेडियो मॉरिशस के साथ।
1: रसिक मंडू नमस्कार, AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यूनिन करीत आहात ऑन यून AM2। म्हणू या 20 मिनिटांच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत ओढ या मूवीमधलं गाणं आहे। आस्वाद घेऊया निरंतर राहू दे बाप्पाच्या आशीर्वादाने।

मंडिहो कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वीज नितांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी सध्या आम्ही वाजवित आहोत यंटम या मूवी मधलं गाणं आहे गारा गारा.

रसिक मंडळी, काही क्षणात हा संगीतमयी कार्यक्रम संपणार आहे. शेवटचं गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो. मराठी अकापल्या सॉन्ग आम्ही वाजवण्याचा प्रयत्न करतो इथे, तेव्हा याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार. लख लख

0: स्वराज्याचे तोरण बाजारात विकत मिळत नाही त्यासाठी हजारो प्राणांची आहुती द्यावी लागते.
1: गर्व आहे मी मराठी असल्याचा.